0: रानी रानी
1: महाराज सनाया थंकरी तक भी गदबा
0: हंडक मरक से आई वाकल से महोसाग इमान माने दबगुम तवीरो
1: महाराज
0: दरबार द अंगम मठो पात्र मंत्री कयाग वतान बदसु वाकल
1: बुद्धि समम नबा
0: पांगली ठोक ठोक पंगम दे अक्षांगी पांगल सु मयेंग ताथर पुम तवी खंद्रे रानी करी मठो नो
1: अवा बवा खनगा तसु खंथबिरो गनो श्री हरि न तंबा हाय बदुनि महाराज
0: महारानी नन्नदि अदुम न हायरी अदुबो अहिगी वखलदि पोथापम खंद्रे
1: महाराज
0: अशुक कुइरब मतम मशे अहिगे प्रजा मयाम न अवात अपा लेतन नुंगाय न लेरकपनी अदुबो अहिने बुद्धि समम नरब पांगल मयंग ताथरकुम तौरकप मतम मशिद मखोइशु अवाब मायोक नरे दोरानी खंगौदना ओरकलेब मवांगसे आइ नक्तबनमदे अवाबशे मायोक नबतारबरा
1: करिनुनी हाय फिरी बवा फमसिबो प्रागदेश प्रजा सिंहबु अवाब मायोक नरबा
0: माहे मरोंग ठोक त्रेलबुक्ता साब थकप मनिंग थुंगरे प्रजा सिंह देश बासी सिंह अवा अना कया मायोक नरे अशिद सुनत्ते दोरानी
1: तक पियुने महाराज करम बहेन अवा बपाउ लेरी बगिनी
0: नंग बु ताद्री ब्रने रानी निंग थोई कि सगोल सामु मया मम मथंग मथंग लेप लेतन सीरी बसे
1: सगोन सामु मयाम सीरे
0: पुकई लनगई सु नो मनो मगी मयेंग ताथर ले करम नरी तो गने करी उपाय लेरे
1: इस महाराज कदम देनो होसकी कोंदे लदबो
0: ये मुरानी ये नो ओ अंतपुर के पुरा दलान सिंह कंगो उदन निंखाय रखले
1: महाराज अश्वै गा मियाउ देना मफम ममद लें थो ओबन फगतरा करिनो करिनो मंगलताई बंगला मायोक नरी बावा बसु हे दे ननाय सिंह सदा मतम खुदिंग दनंग कनबियु को
0: चिंता चिंता
1: महाराज
0: Aujikte pum namak nas mangte pum namak loik.
1: Maharas.
0: Kari amat tasule mangte. Aujikte aikoi leipam leita bahai bedu oire do.
1: Maharas.
0: Leipak prajami amsho. Wabana kam teng labanina. Makoi dagi mateng shu. लरोई तो रानी
1: अचंबनी महाराज तहुरी बमत तहोसिदा एकोई करम नहीं बतारी बगे
0: रानी एकोई न तोगे तो बहाय बबु लेजरी बस फना लुपा खर से मयो मचा ओए न योम न से शेत न इन न वो फीरोल खर से यार से ठुंगलु ठुंगलु बम फंदा एकोई के लिए पम ओए रुर से बहाय के न तम बम फंदा कोंशाल शिरानी
1: लंबी सांगी बगो लंतुंग पम खंगदना अशुम जत बतार
0: रानी
1: गसी गिनिंग थौरे हयेंगिन सांगी अशिरा अशिरा मियोय बगे पुंसी खोंसे
0: माने माने मियोय बगे पुंसी खोंचत हाय बसिदी अवा नुंगाई अनीन कुचम नदन चत पलंबी
1: महाराज
0: मतम न पुरप्पा अहोंग बने नंग एगी नुंगायु हाय ब मतम लाग लेबेद सोई दन अवाब से मांकी कनी रानी
1: महाराज
0: खांग ब कन ब की शक्ति न लेरे ब मखई धर्म काय दिब मखई दे देव हरि न नोंग मति सोई दन थ जान बिर कर लो लो सल शिरानी
1: महाराज
0: रानी
1: अंतपुर रोम द सना माई थोंग ले सिंदुना अमुक तंग किलम किसे
0: रानी
1: नुसी दरा
0: रानी
1: निंखाय रबा पुरा दलाल मयाम असे मतम अमगे निंठी से रब कोनुनी अवानुंगाय कया मायोक न दुना प्रजा मियाम के सेवा तो दुना नुसी ननलाई मिन्नरम की बमपुनी
0: अच्छा मनी रानी
1: अदबो अतुंग सिदी पुम नमक थादोक लमदुन चट पत्ता रबको
0: ರಾಣಿ ಶರ್ಬ ಬುಮಾಪತಿಯಮ ಓಯರಗ ಐಹಾಕ್ನ ಲೈಪಾಕ್ ಪ್ರಜಾಮಿಯಾಮ್ಗಿ ಅವಾಭಂಗಾಪಂಗಂದ್ರವ ಲೈವತ್ತೀರವ ಸಿರಿವಸ್ ಓ ನಸೀದಗಿದೆ ಲಂಥುಂಫಂ ಖಂದ್ರವ ಲಂಬಿ ಚತ್ಪಮ ಓಯರಗದವ
1: ಮಹಾರಾಜ್
0: ನಟೆ ನಟೆ ಅಯ್ಯೋ ಜಿ ಕರಿತೋ ಬಟಾಯ್ ಲಾ ಲಾವಡಾನಿ ಚಲ ಶಿಲಾ ಚಿಂತಾ
1: ಮಹಾರಾಜ್ ನುಂಸೀರವ ಇರಂದ ಪ್ರಾಗ್ದೇಸ್ಗೆ ಸಿಮನಾಂಗಂ ಕೈಸು ಲಾಂತೋರಗ್ಲಿ
0: ರಾಣಿ
1: ವಾಬನ ಸ್ವಾಗ ಸಾಂಗಸೆ ಯಾಮ್ ಸೋಕ್ತರೆ
0: ಯಾಮ್ ಸೋಕ್ತರ
1: ಅರಾಮ್ ಖೌರಾಂಗ್ ಬನಸು ಕಾಂಗಂದ್ರೆ ಜಗ ಮಪ್ಪಂ ಮಸಿದ ನಯಾಕ್ತಂ ಪೊತಾಕಿಸಿಬ ತು ಅಸಿದಗಿ ಊಗಿ ಉಖೋಂ ಅಸಿದ ನಯಾಕ್ ಪಾಮ್ಲುರಜಿ ಐಕೋಗಿ ಸಯೋ ಮದೋ ಥೋಕ್ತುನ ಕರದಂ ಚಾರಸಿ
0: ಫರೆ ಚಿಂತಾ
1: ಮಹಾರಾಜ್
0: ಲೋ ನಯಾಕ್ ಪೊಠಾರಸಿ ರಾಣಿ
1: ಮಹಾರಾಜ್
0: ನೋಕ್ಪು ಯಾಮ್ ನವಾರವರ
1: ಮಹಾರಾಜ್ ನಾರಿ ಒಯ್ಬಿ ಐಕೋಯಿದಿ ಪತಿ ದೇವಗಿ ಸೇವಾತನ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾರ್ಗನಿ ಮಹಾರಾಜ್ಗೆ ಥೌಗನ್ ತೌಜರಿಂಗೈ ನನಾಯ್ ನುಬಿದ ಅವಾವ ಅಮತ್ತ ಪೋಕ್ಸದೆ
0: ರಾಣಿ ಚಿಂತ ಲೈಮ ಕೋನ್ಗೆ ಮಹಾರಾಣಿ ನಹಾಕ್ನ ಪಿಬಂ ಮಸಿದಬು ಅವಾವ ಅಮತ್ತ ಪೋಕ್ತ್ರವ ಪರೆ ಐ ಅಮುಕ್ ಹನ್ನ ಹಂಗ್ಲರೋಯ್
1: ಹಾಕ್ ಪೊಥಾರಬನಿನ ಲೇಂಗ್ನನಬ ಅಮುಕ್ ಥೌರಾಂಗ್ನಸಿ ನುಮಿತ್ ತಾದ್ರಿಂಗೈ ಮೀ ಲೈಬ ಮಫಮ್ಮ ಮದ ಯಹೋಗ್ನಬ ತೌರಸಿ
0: ಅಸುಮ್ಮನಿ ರಾಣಿ
1: ಮಹಾರಾಜ್
0: ರಾಣಿ
1: ಐಕೋಯ್ ಪನ ಲಾಭನದಿಲ್ಲ ಏಕೋ ಮಹಾರಾಜ್
0: ರಾಣಿ
1: ಏನ್ಬಿಯು ಮಪ್ಪಮ್ಮಸೆ ನೀ ಕರ ಲೈವ ಊರೆ ನುಮಿಸು ತಾಸಿಲ್ಲಕ್ಕದವ್ರೆ ನಸಿಗಿದಿ ಅಸ್ವಾಯ್ದ ಮಸಿ ಅಮದ ಸೈದಾಂಗ್ದುನ ಯಾರೆ ಅಸಿ
0: ಫರೆ ರಾಣಿ ಲಂಬಿ ಲಂಸಾಂಗ್ ಲಾಕ್ಬಗೆ ಸೂಕ್ತರವ ಹಕ್ಸಾಂಗ್ಸೆ ಮಪ್ಪಮ್ಮ ಮಸಿದ ಅವಾ ಪೊಠಾರು ರಸಿ
1: ಸಂಧ್ಯಾಗಿ ಅಮ್ಮ ಅಗಾನ್ ಸಿನ್ನರಪ್ಪ ಮತ್ತಮ್ಮ ಮಸಿದ
0: ರಾಣಿ
1: ಅಂತ ಪೂಡೋ ನಿಂಗ್ಸಿಂಗ ಇದ
0: ರಾಣಿ
1: ಸಿರಿ ಹರಿವು ಕುರುಂಜದುನ ಧೂಪ್ ಥಾಮೈ ಕಚ್ಚಬದು ಪಂಗ್ಲಕ್ತವ ಮತ್ತಮ್ ಕುಯಿರೆದ
0: ರಾಣಿ
1: ಸಂಧ್ಯಾ ಆರ್ತಿಗೆ ಕೊಂಜೆನ್ಸು ಕುಯಿರೆ ತಾರಕಿದವ
0: ರಾಣಿ ಚಿಂತಾ ಅಮ್ಮಂಬ ಹಿಂಗ ಥೇಂಗ್ಲ ಥೇಂಗ್ಲಗ ಪುಕ್ನಿಂಗ್ಸೆ ನುಂಸೀಬ ಹೇಳಿದು ಇಂಗ್ಲವ ಥಾಬಲ್ಗೆ ಮಂಗಾಲ್ದ ಹೈನಂ ಲೈನಂಗೆ ನುಂಸಿಬ ಮನಂ ತಾರಗ ಅಂತಪೂರ್ಗೆ ನಿಂಗ್ ಥೀಜರವ ದೃಶ್ಯದ ನಿಂಗ್ಸಿಂಗ್ಲ ಇನೆ ರಾಣಿ ಕರಂಬ ಮತಂದನೋ ಐಕೋಯ್ನ ಇರೈ ಪಾಕ್ ಪ್ರಾಗ್ ದೇಸ್ತ ಅಮುಕ್ ಹನ್ನ ಲೈದುನ ಅನೌವ ರಾಜಧಾನಿಯಮ ಅಮುಕ್ ಹನ್ನ ಸಾಗದವ ಹೇ ಭಗವಾನ್ ಹೇ ದೇವಹರಿ ನಂಗೆ ಕರಂಬಲಿಲಾನೋ ಐಕೋಯ್ನ ಓಯ್ರಿವ ಮತವ ಶಿವೋ ಹೇ ಭಗವಾನ್
1: ಮಪ್ಪಮ್ಮ ಮಸಿದ ಲೈರಿವ ಮೆಪ್ಪುಂ ಕುದಿಂಗ್ ಅಯ್ಯನ ಮಸಿದ ನುಮಾಯ್ನ ತುಮ್ಕುಂತ
0: ಅಯ್ಯನ ಮಸಿದ ನುಮಾಯ್ನ ತುಮ್ಕುಂತ ಅದು
1: ಲೈವ ತೀರವ ಐಕೋಯ್ದಿ ಅಹಿಂ ಮಿಂಗ್ಸೇನ್ ಕಾಂಗ್ರಿ ಅಹಿಂಗೆ ಅತಿಯಾದ ಥೋಕ್ಲಿಬ ಥಾ ಥವಾನ್ ಮಿಚಾಕ್ ಸಿಂಗು ಏಂದು ನೋಂಗಾನ್ ಮಂಗಾಯ್ರಿ
0: ರಾಣಿ ಅಹಿಂಗೆ ಅತಿಯಾದ ಥೋಕ್ಲಿಬ ಥವಾನ್ ಲಿಸಿಂಗ್ ಕಯಾ ಕಯಾಗಿ ಮರಕ್ತ ಮಸೆಕ್ ಮಂಗಾಲ್ ನಾಯ್ನ ಟೊಂ ಥಿಲ್ ನಾಲಿವ ಹೇ ಥಾಜಾ ಕಯಾಗಿ ಮತಿ ನಾಕ್ ನಿಂಗ್ ಥೀಸರಿವ 타완 미쩍 넣고 배까패 떠오르나 나리베세 온통 내 슈퍼자 크레다
1: 파세
0: 하이남 라이남 내 추라발리리 홈버 눈치 나 홈락바다 쇼 테루라바이기 학장세 가르기 막헤이디 때깔리 아두바 아두바 와클리 어와버 볼음시리 한타말레이트리더라니
1: 마라스
0: 아잉아세 야암나 탱락래
1: 마라스
0: 농알락드링아이시다 나악 아이기 땀빡탁아시다 문캉나드나 미컵 가르당 모이러버슈 똥큰 빨로
1: 마라니
0: 나악 야암나 와나 촉타나 우레라니 똥타라 라니 똥타라 가야드 누나이나 뚱타크라와 가야드 누나이나 뚱타크라와 안타 부르던 레이링아이 몬도 몬택 탁다 야원나바도 나시디 람비기 싹니비 오이드나 띵캉뚱바 울타나 탈라바마 밤마시다 아쉽나닝아 아이드나 뚱쿤 탈라바코 뚱라샤나 마음이 갑톡 드리버 파워 아예 아무 칸나 마부 하우 록라로